0: चर्चायाः प्रमुख विषयेषु तावत् सामुद्रिक सुरक्षा अन्ताराष्ट्रिय सुरक्षा आर्थिक समृद्धिः महत्वपूर्ण प्रौद्योगिक्यः आपत् प्रतिक्रियाश्च समाविष्टाः आसन् उपवेशनमतिरिच्य डॉ जयशंकरः अमेरिका देशस्य विदेश मन्त्रिणा मार्को रूबियो इत्यमुना साकं द्विपक्षीय वार्तां व्यदधात् मंत्री प्रावोचत् यत् एषा वार्ता भारत अमेरिका देशयोः व्यापक वैश्विक सामरिक सहभागितायाः प्राथमिक विषयेषु व्यापार शुल्क ऊर्जा रक्षा सुरक्षा खनिज कृत्रिम बुद्धिमत्तादिषु केन्द्रिता आसीत् असमराज्ये जलप्लावन स्थितिः साम्प्रतमपि अत्यन्तं संकटापन्ना वर्तते यत्र राज्यस्य षोडश मण्डलानि जलाप्लावेन प्रभावितानि सन्ति कृत्स्नेहि राज्ये जलौघेन एकविंशति जनाः पञ्चत्वे विलीनाः येन अद्यावधि मृतकानाम् आहत्य संख्या एकत्रिंशत् सम्प्राप्ता आधिकारिक प्रतिवेदनानुगुणं द्विसप्तत्युत्तराष्टशताधिकाः ग्रामाः साम्प्रतमपि आप्लाविताः वर्तन्ते येन अशेषस्य राज्यस्य पञ्चलक्षतोप्यधिकाः जनाः प्रभाविताः अभवन् राज्यसर्वकारेण एकसप्ततिः आपदुद्धार शिविराणि तथा द्विशताधिकानि आपद वितरण केन्द्राणि समुद्घाटितानि यैः द्वादशसहस्राधिकेभ्यः जनेभ्यः आश्रयः एकलक्ष्याधिकेभ्यः जलाप्लावितेभ्यः च साहाय्यं प्रदीयते संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति दिल्ल्यां प्रचलद्भिः विरोध प्रदर्शनैः व्यथितः रक्षामंत्री राजनाथ सिंहः न्यगादीत् यत् केन्द्रीय सर्वकारः छात्राणां भावोद्गारान् आशंकाः च प्रति अतीव संवेदनशीलो वर्तते सर्वकारः छात्रैः उत्थापितस्य प्रतिप्रश्नस्य श्रवणाय समाधानाय च पूर्णतया कटिबद्धो वर्तते प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् श्री सिंहः तीक्ष्णम् आक्षेपं व्यदधत्त यत् कतिपयजनाः स्वकीयान् संकुचित राजनैतिक स्वार्थान् साधयितुम् ऊर्जस्विनीं छात्रशक्तिं राजनैतिक कन्दुकत्वेन प्रयोक्तुं कुत्सितं प्रयासं कुर्वन्ति
1: यह संसद का सत्र इस समय चल रहा है सरकार ने हर मुद्दे पर सार्थक बहस करने की भी बात की है और कई बार अपनी बात को दोहराया भी है मगर विपक्ष संसद में नहीं बल्कि सड़क पर मुद्दों का समाधान करने का मैं मानता हूं अनुचित प्रयास कर रहा है
0: संसदी विपक्षेण कृताम असंसदीय बाधाम अधिकृत्य रक्षा मंत्रिणा स्पष्टीकृतम यत् सर्वकारः सर्वस्मिन्नपि ज्वलन्त विषये सारगर्भयुतां विचार चर्चां कर्तुं सदैव सन्नद्धो वर्तते किन्तु विपक्षः समस्यानां समाधानं संसद्भवनस्य अपेक्षया मार्गेषु कर्तुम् अनुचितं प्रयासं करोति अद्य लोकसभायां रेलमन्त्री अश्विनी वैष्णवः अवोचत् यत् आधुनिक प्रौद्योगिक्या आधारभूतसंरचनया समुन्नतरक्षणकार्यैः च रेलसुरक्षा अतीव सुदृढा विहिता लोकसभायां लिखित उत्तराधारेण श्रीवैष्णवेन प्रतिपादितं यत् सुरक्षाकार्याणां व्ययः त्रयोदशाधिकद्विसहस्रतमे वर्षे त्रयोदशसहस्रकोटिरूप्यकेभ्यः संवर्ध्य एकलक्षविंशतिसहस्रकोटिरूप्यतोप्यधिकं सञ्जातम् चीन ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायाम् अद्यापराह्णे वारद्वयस्य ओलंपिक पदक विजेत्री पीवी सिंधुः स्वस्यैव देशस्य उन्नति हुड्डाम् एकविंशतिः चतुर्दश नव एकविंशतिः दश इत्यंकान्तरालैः पराजित्य महिला एकलवर्गस्य राउंड ऑफ 32 स्पर्धां विजित्य द्वितीय चक्रं प्राविशत् इति वार्ताः
2: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆ ಗುರುರಾಜ್ ಓದುತ್ತಿರುವವರು ಶಾಂತಲಾ ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ ನಾವೆಲ್ಲ ಹೆಮ್ಮೆ ಪಡಬೇಕಾಗಿರೋ ಗರ್ವ ಪಡಬೇಕಾಗಿರೋ ವಿಚಾರ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಗೀತ ಬಾಹ್ಯಾಕಾಶದಲ್ಲೂ ರಿಂಗೆಣಿಸ್ತಿದೆ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಸಂಗೀತವೇ ಅಂತಾರಲ್ಲ ಹಂಗೆ ಅಂದ್ರೆ ವಾಯೇಜರ್ ಗೋಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಗೀತವಿದೆ ವಾಯೇಜರ್ ಗೋಲ್ಡನ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ ಅಂದ್ರೆ 50 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಾಸಾ ವಿಶ್ವದ ವಿವಿಧ ದೇಶದ ಧ್ವನಿ ಮತ್ತು ಸಂಗೀತನ ಬಾಹ್ಯಾಕಾಶದಲ್ಲಿ ಕೂಡಿಟ್ಟ ಧ್ವನಿ ಮುದ್ರಿಕೆ ಇದರ ಉದ್ದೇಶ ಅನ್ಯ ಗ್ರಹ ಜೀವಿಗೆ ಭೂಮಿಯ ಮೇಲಿನ ನಾಗರಿಕತೆ ಸಂದೇಶ ಕಳಿಸೋದು ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಗೀತದ ದಿಗ್ಗಜ ಹಾಡುಗಾರ್ತಿಯ